थैतु बनाय नंबुमा हिंजांनाय तैकिसि सा फान सतनै सामुमा खालायनाय दई सामुमा खालायनाय निन अ किसि सा दमु निनि बसानि थिनांन जोंसासा खालायै मानु